मुगच्छा ऐकोप्यालो कुंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कुंगनीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गायलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.